0: למה לקוף פחות?
1: למה?
2: דיווהי FM, נועה דיהי אקם מגהרץ.
3: दिवे एफएम एहुन तरिना बद्दल कुरणी
0: वरन खास हुशेलुन तेरी गेस्ट आरजे
4: गेस्ट आरजे गतुगा बद्दल कुरा फराता एकु तफात मौदू तक वाहक दक्कानुमगे फुर्सत
0: गेस्ट आरजे नुवदिहा एकम मेगाहर्ट्ज दिवे एफएम
1: गेस्ट आरजे बुरासवेद्दु होगे रेगंड अगड फनराग स्टूडियो इन वगुतु
5: ನಿಯವಸ್ ಫಿಲುವಾಲುಮ ನುವದಿಹ ಎಕೆಮ್ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆಹಿ ಎಫ್ಎಂ ಟ್ಯೂನ್ ಕೊಂದಮ್ಮ.